सुप्रभात. FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर एक आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 22 जून 2026. 5:58 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरची विविध भारती केंद्राची ही सभा सुरू करीत आहोत मंगलवाद्यानं.

आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? सोमवार दिनांक 22 जून 2026 म्हणजेच आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय असेल कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या, 6940067 256 0101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

FM 100 शंभरपूर्णांक 6 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राच्या विविध भारती केंद्राचे कार्यक्रम. 8:30 झाली आहेत. मराठी गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीतगंगा.

उद्याचा संसार या नाटकातलं हे नाट्यपद आपण ऐकलं शिवानंद पाटील यांच्या आवाजात. ही पदरचना होती प्र के अत्रे यांची. यानंतर ऐकूयात ययाती देवयानी या नाटकातलं रामदास कामत यांनी गायलेलं हे नाट्यगीत. पदरचना आहे कुसुमाग्रज यांची आणि संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

गीता गाती ज्ञानेश्वर या नाटकातलं हे पद आपण ऐकलं प्रसाद सावरकर यांच्या आवाजात. मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून FM बँड 100.6 MHz. ऐकूयात स्वप्नील बांदोडकर, जान्हवी प्रभू यांच्या आवाजात अश्विनी शेंडे यांची गीतरचना. निलेश मोरील यांनी संगीतबद्ध केली आहे मितवा या चित्रपटासाठी.

0: नटरंग या चित्रपटातलीही लावणी आपण ऐकलीत बेला शेंडे, अजय गोगवले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीतरचना होती गुरु ठाकूर यांची, संगीतबद्ध केली होती अजय अतुल यांनी. या गीताबरोबरच आजचा गीतगंगा हा कार्यक्रम आता संपवित आहोत. आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र, FM बँड 100.6 MHz. 9 वाजतायत. आमचा यानंतरचा कार्यक्रम चित्रलोक आमच्या मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.
1: ताई,
2: हां,
1: हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: RBI सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
7: कार्यक्रम चित्रलोक में अब वक्त है एक अंतराल का.

0: विद भारती केंद्र लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीतल्या मतदानाची मोजणी आज होते आहे। नागपूर स्थानिक पदाधिकारी विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ राजीव पोद्दार यांना 682 मतं मिळाली असून काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांना 130 मतं पडली। काँग्रेसची सुमारे 99 मतं फुटल्याची चर्चा आहे। महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ पोटनिवडणुकीची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन इथं झाली। विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे यांचा विक्रमी 390 मतं घेऊन विजय झाला। त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांचा पराभव केला असून त्यांना 31 मतं मिळाली। काँग्रेस उमेदवार हर्षदीत देशमुख यांना एकही मत मिळालं नाही। प्रवीण पोटे पाटील यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे। मतमोजणी आज सकाळी 8 वाजता सुरू झाली। सर्वप्रथम वैध आणि अवैध मतांची छाननी करण्यात आली। त्यात 427 एकूण मतपत्रिकांपैकी 6 मतपत्रिका अवैध आढळल्या। त्यातील 5 मतपत्रिका कोऱ्या तर 1 मतपत्रिकेवर खूण आढळल्यानं त्या बाजूला करण्यात आल्या। 421 वैध मतांच्या निम्म्यापेक्षा 1 जास्त म्हणजेच 211 हा विजयाचा कोटा निश्चित करण्यात आल्यावर प्रत्यक्ष मतांची मोजणी सुरू झाली। पहिल्या पसंतीची 390 मतं घेऊन प्रवीण पोटे विजयी झाले। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर 304 मतांसह विजयी झाले आहे तर अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 152 मतं पडली। औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी दणदणीत विजय मिळवला। मतमोजणीत शिरसाट यांना तब्बल 454 मतं मिळाली तर ठाकरे सेनेचे उमेदवार गणेश लोखंडे यांना 134 मतांवर समाधान मानावं लागलं। राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतींमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी काल झाली। 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे तर एका जागेवर एकाही उमेदवारांना अर्ज न दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली। गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होणार आहे। 3 आठवड्यांचं हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालेल। या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर सरकारची भूमिका मांडली। शेतकरी कर्जमाफी आपल्यासाठी राजकीय बाब नसून कर्जमाफी हे शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रियेत नव्यानं सहभागी करून घेण्याचं माध्यम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं। वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2026 काल देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात पार पडली। 22,89,000 जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: आपने ट्यून किया है आकाशवाणी नागपुर का विविध भारती केंद्र FM 100.6 मेगाहर्ट्ज पर। हिंदी फिल्मों की मधुमालती सुनिए बस कुछ ही पलों में।

0: कुमार सानू और चित्रा का गाया ये गीत आपने सुना, जिसे लिखा जावेद अख्तर ने था और इस संगीत में ढाला था अनु मलिक ने। विरासत फिल्म के इस गीत के साथ ही आज की मधुमालती यहीं संपन्न करने की कल्याणी को दीजिए इजाजत, नमस्कार। आकाशवाणी नागपुर का ये है विविध भारती केंद्र, लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। मुंबई इथं आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली। वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधानसभा कामकाजाचा प्रारंभ झाला। पहिल्याच दिवशी प्रवेशासाठी प्रचंड गर्दी झाल्यानं चेहरेपट्टी पडताळणीशिवाय प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे गोंधळ उडाला, मात्र नंतर ओळखपत्राच्या आधारे प्रवेश खुला करण्यात आला। दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नव्यानं निवडून आलेल्या सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या। विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे। या निवडणुकीत 17 पैकी 6 जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे उरलेल्या 11 जागांचे निकाल हाती आले आहे। नागपूर इथून भारतीय जनता पक्षाचे डॉ राजीव पोद्दार विजयी झाले आहे। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांचा 302 मतांसह विजय झाला आहे, तर काँग्रेस समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 154 मतं मिळाली। अमरावतीत भाजपाचे प्रवीण पोटे 390 मतांसह विजयी झाले आहे, तर काँग्रेसचे हर्षदीप देशमुख यांना एकही मत मिळालं नाही। वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना 31 मतं मिळाली। राष्ट्रीय स्तरावरील पीएचडी अभ्यासक्रम प्रवेशासाठी होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेला आजपासून सुरुवात होते आहे। ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएतर्फे संगणक आधारित चाचणी पद्धतीनं घेतली जाईल। ही परीक्षा 30 जूनपर्यंत चालणार आहे। भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं 14 जुलैपासून सुरु होणाऱ्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे। या दौऱ्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासह विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा यांचं पुनरागमन झालं आहे। या दौऱ्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 14 जुलै, दुसरा 16 जुलै आणि अंतिम सामना 19 जुलै रोजी खेळला जाणार आहे।

0: पहिल्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल मँचेस्टर इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. विदर्भातील अकोला आणि वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज तीव्र उष्णतामान राहणार असून उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: आपने ट्यून किया है आकाशवाणी नागपुर का विविध भारती केंद्र FM 100.6 MHz पर. हमारा अगला प्रोग्राम सुनिए हमारे मुंबई केंद्र से बस कुछ ही पलों में.

एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरील हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

0: निवडून आली आहे. शिवसेनेत प्रवेश करणारे सहाही खासदार जमिनीशी नाळ जोडलेली आहे. आपल्या मतदारसंघातील लोकांशी बांधिलकी जपणारे आहे. आपल्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाघचौरे या सहा खासदारांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. आमची शिवसेना ही विचारांशी बांधील असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही चालतो. राज्याचा विकास करण्याची आमची नीती स्वच्छ आहे असंही शिंदे यावेळी म्हणाले. तत्पूर्वी या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली. भाजप विरोधी प्रचार करून महाविकास आघाडीच्या मदतीनं हे खासदार जिंकून आले आणि आज लोकांच्या मतांचा विरोधात जाण्याचं कृत्य करत आहे असं ठाकरे म्हणाले. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहे. याच मतदारसंघातल्या त्यांच्या पक्षातल्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अल्निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगरविकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी आभाराणी पटवर्धन.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य शासनानं 2 जून 2026 रोजी जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आणि फसवी असल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं आज नागपुरात आंदोलन करण्यात आलं. व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाच्या प्रतींची होळी करून निषेध नोंदवला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी तसंच 7/12 कोरा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनकर्ते त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बस समोर झोपत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत रास्ता रोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील बोरधा गावातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी लोकवर्गणीतून बोरवेल खोदण्याचा उपक्रम राबवला. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत 110 कुटुंबांनी प्रत्येकी 2500 रुपये जमा करून 2,75,000 रुपयांचा निधी उभारला. 650 फूट खोदकाम केल्यानंतर अखेर पाण्याचा स्रोत सापडला. काही ग्रामस्थांनी यासाठी दागिने गहाण ठेवले, उसनवारी करणं आणि बकरी विकणं अशा मार्गांनी आर्थिक योगदान दिलं. गोंदिया जिल्ह्यात नवीन शासकीय कृषी

0: महाविद्यालय स्थापन करण्यासह कृषी विकासाशी संबंधित सर्व प्रस्तावांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतं आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. यावेळी खत विक्रीतील अनियमिततेविरोधात राज्यभर सुरू असलेल्या कारवाईची माहिती देताना त्यांनी आतापर्यंत 55 विक्रेत्यांचे परवाने रद्द तर 833 परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. तसंच युरिया खताच्या काळाबाजारविरोधात कठोर कारवाई सुरू असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान फळ पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल असं भरणे म्हणाले. विदर्भात नागपूरसह वर्धा, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये आज, उद्या आणि परवा उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अकोला, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान दुपारपासून नागपुरात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी वर्षाव करत असल्यामुळे तापमानात किंचित घट झाली आहे. तत्पूर्वी गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज दुपारनंतर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दुपारनंतर कडक ऊन होतं, मात्र 3:30 वाजतानंतर हवामानात बदल होऊन पाऊस पडला, यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापासून राज्यातल्या काही भागात सक्रिय होण्याची परिस्थिती अनुकूल झाली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपुरात रास्ता रोको. याबरोबर प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोतेहो, यावेळी संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सांजधारा. श्रोतेहो सांजधारा या कार्यक्रमात आवाज स्मरण करूया एका शोकांत नायकाचं. बुलंद आवाज, अभिनय आणि संवाद फेक या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण करणारे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांमध्ये कसदार अभिनय करणारे हरहुन्नरी अभिनेते म्हणजेच अभिनय सम्राट अरुण सरनाईक.

लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत प्रभाकर जोग यांचं होतं आणि चित्रपटाचं नाव होतं थांब लक्ष्मी कुंकुलावते. श्रोते हो, आज आपण स्मरण करीत आहोत अभिनय सम्राट अरुण सरनाईक यांचं. सिंहासनमधले मुख्यमंत्री पत्रकार दिगुला म्हणजेच निळफुलेंना एका प्रसंगी म्हणतात, अरे मला जायचं होतं देवाच्या आळंदीला पण येऊन बसलो चोरांच्या आळंदीत. हे विधान त्या अभिनेत्याच्या अभिनय प्रवासालाही लागू होत नाही का? त्याचा अभिनय नैसर्गिक आणि सहजपणानं घडणारी एक कला होती. सामना आणि सिंहासन या दोन चित्रपटांमुळे जब्बार पटेल हे मोठे दिग्दर्शक आहेत. त्यालाही बोलता बोलता या कलाकाराने सुरुंग लावला. सामनातला तो बसचा शॉट केवढा लांबडा घेऊन ठेवला होता. कापायला लाव त्याला असे या कलाकारालाच बोलण्याचा अधिकार होता. ऐकत आहोत रवींद्र साठे यांच्या आवाजात सामना या चित्रपटातील गीतरचना. गीत आरती प्रभू यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

आपण समजतो तसं सगळंच ग्रेट नसतं. मोठ्यांच्या मर्यादा सांगायला तेवढाच मोठा माणूस लागतो. सिंहासन सिनेमातला तुमचा मुख्यमंत्री इतरांपेक्षा वेगळा का वाटतो या प्रश्नावर ते म्हणाले, सगळे अभिनय करत होते, मी अभिनय करत नव्हतो. वस्तुतः अभिनय ही मुद्दाम करावी अशी गोष्ट नसते. आपण ज्या नैसर्गिकपणाने जगतो वावरतो तेवढ्या सहजपणाने ती घडली पाहिजे हेच ते सांगत होते. मनासारखे सिनेमे मनासारख्या भूमिका मिळाल्या नाहीत, जे केलं ते तडजोड म्हणून पण प्रामाणिकपणे केलं. भेटलेल्या प्रत्येक भूमिकेचे चीज करणारा अस्सल कलावंत म्हणजेच अभिनय सम्राट अरुण सरनाईक. या गीतरचनेनंतर गीत होत सुधीर फडके यांच्या आवाजात संत वाहते कृष्णामाई या चित्रपटातील गीतरचना. गीत ग.दि. माडगुळकर यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

अरुण शंकरराव सरनाईक यांच्या घरातच कला होती. अरुण यांचे वडील शंकरराव सरनाईक हे गणितज्ञ होते, तर त्यांचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. अरुण यांना या दोन्ही वडीलधाऱ्यांकडून संगीताचे

धडे मिळाले. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच अरुण यांनी पेटी व तबला या वाद्यांच्या वादनात कौशल्य मिळवले होते. कलाक्षेत्राचे दार उघडण्यास अरुण यांना संगीताची हीच आवड उपयोगी ठरली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर कलाक्षेत्रात थेट उडी न मारता इचलकरंजीला एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणूनही काही काळ त्यांनी काम केलं. परंतु तेथे त्यांचा जीव रमला नाही. याच सुमारास मोग रांगणेकर हे भटाला दिली ओसरी हे नाटक बसवीत होते. अरुण यांनी या नाटकात काम केले. लता मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत ऐकवित आहोत. संगीत अनिल अरुण यांचं आहे. चित्रपटाचं नाव आहे नाव मोठं लक्षण खोटं.

0: भारत सरकार द्वारा खनिज क्षेत्र में किए गए दूरदर्शी सुधार आज भारत की मजबूत नींव बन रहे हैं।
1: इन्हीं प्रयासों को नई गति दे रहा है नेशनल क्रिटिकल मिनरल मिशन। ऊर्जा प्रौद्योगिकियों और सामरिक आवश्यकताओं के लिए आवश्यक क्रिटिकल एवं रणनीतिक खनिजों की खोज को मिल रही है नई दिशा।
0: MECL देश की खनिज आत्मनिर्भरता को सशक्त बनाने हेतु खनिज संसाधनों की खोज एवं मूल्यांकन में महत्वपूर्ण भूमिका निभा रहा है।
2: 12 साल विश्वास के, विकास के, जनकल्याण के MECL रहा है राष्ट्र निर्माण।
3: श्रोते हो एक तहत कार्यक्रम सांसधारा आणि या कार्यक्रमामध्ये आपण आज स्मरण करीत आहोत अभिनय सम्राट अरुण सरनाईक यांचं। अरुण यांनी भटाला दिली ओसरी या नाटकात काम केले, त्याचवेळी त्यांच्याकडे एक उत्कृष्ट संधी चालून आली। शाहीर प्रभाकर हा चित्रपट करण्याचे विख्यात दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या मनात घोळत होते। अरुण यांनी त्यातील शीर्षक व्यक्तिरेखा साकारावी असे त्यांच्या मनात होते, परंतु काही कारणामुळे हा चित्रपट बनला नाही आणि अरुण यांचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण काही काळ लांबले। प्रख्यात लेखक दिग्दर्शक अनंत माने यांच्या शाहीर परशुराम या चित्रपटात अरुण यांना एक दुय्यम भूमिका मिळाली। या भूमिकेपाठोपाठ लेखक दिग्दर्शक दिनकर द पाटील यांचा वरदक्षिणा आणि दत्तधर्माधिकारी यांचा विठू माझा लेकुरवाळा हे चित्रपटही अरुण यांना मिळाले, परंतु हे तिन्ही चित्रपट फार मोठे यश मिळवू शकले नाहीत। एक देखणा रुबाबदार नायक चांगल्या संधीविना उपेक्षित राहणार अशी भीतीही निर्माण झाली, परंतु त्यानंतर आलेल्या रंगल्या रात्री अशा या चित्रपटाने किमया केली आणि अरुणोदय झाला। या चित्रपटाने अरुण यांना मोठी लोकप्रियता मिळाली। या चित्रपटासाठी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखा यांनी तबलावादन केले होते। प्रत्यक्ष चित्रपटात सरनाईकांची तबल्यावरील सफाई पाहून अल्लारखांनी त्यांचे कौतुक केले। ऐकवित आहोत वरदक्षिणा या चित्रपटातील गीतरचना। स्वर सुधीर फडके यांचा आहे, रचना ग.दि. माडगुळकर यांची आणि संगीत वसंत पवार यांनी दिलं आहे।

प्रतिभा असूनही नवीन कलाकाराला आपला जम बसवणे सहजासहजी शक्य नसते, कारण त्याच्यापुढे त्या काळातील मोठी मोठी आव्हाने उभी असतात. सरनाईकांचा उदय झाला तेव्हा चंद्रकांत, सूर्यकांत, विवेक, रमेशदेव यासारख्या अभिनेत्यांची कारकीर्द ऐन भरात होती, त्यामुळे सरनाईक यांची डाय शिजणे थोडे कठीण होते. परंतु बुलंद आवाज, अभिनय आणि संवाद फेक या जोरावर ते बघता बघता इतरांच्या पुढे गेले. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरठ्यावर त्या काळातला मराठी चित्रपट होता. आशा भोसले यांच्या आवाजात त्यांनीच अभिनीत केलेला हा चित्रपट मुंबईच्या जावई. या चित्रपटातील गीतरचना ऐकवित आहोत, गीत ग. दि. माडगुळकर यांचं आहे, संगीत सुधीर फडके यांचं आहे.

या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधन अर्थातच खलनायक साकारला. सरनाईक यांची कारकीर्द उंचावण्यास कारणीभूत ठरलेले चित्रपट म्हणजे एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन आदी चित्रपट. ऐकवित आहोत धाकटी बहीण या चित्रपटातील गीतरचना सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गदी क्षमा करा, जगदीश खेवडकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं आहे.

अरुण सरनाईक यांनी ग्रामीण आणि शहरी या दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये मातब्बरी मिळवली. सुरुवातीच्या काळातच त्यांची भूमिकांची प्रयोगशीलता जपली त्यांनी. राजा ठाकूर दिग्दर्शित पाहू रे किती वाट या चित्रपटात ते डॉक्टर चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झळकले, तर सुभद्रा

सवाल माझा ऐका, मधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. केला इशारा जाता जाता या चित्रपटातही त्यांनी असाच ढोलकीवाला साकारला होता. पाच नाजूक बोटे या चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि तुर्जन भावांची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीने सादर केली. मुंबईचा जावईमधील सरनाईकांचा नाटकवेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासनमधील जयाजीराव शिंदे ही मुख्यमंत्र्यांची व्यक्तिरेखा सरनाईकांच्या कारकिर्दीमधील कळसाध्याय ठरली. मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असलेले भावदर्शन सरनाईकांनी या व्यक्तिरेखेत एकवटलेले आहे. अनुराधा पोडवाल यांच्या आवाजात माहेरची माणसं या चित्रपटातील गीतरचना ऐकवित आहोत. गीत सुधीर मोखे यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

21 जून 1984 च्या पहाटे पंढरीची वारी या चित्रपटाचं चित्रीकरण आटपून कोल्हापूर पुणे असा आपला कुटुंबियांसमवेत प्रवास करीत असताना त्यांच्या मोटारीला अपघात झाला आणि हा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. त्यावेळी सरनाईकांचं वय 85 आसपास होतं. वयानं आणखी काही वर्ष साथ दिली असती तर कदाचित या कलावंतांकडून आणखी काही उत्कृष्ट कलाकृती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. अशा हरहुन्नरी कलावंताला मानाचा मुजरा.

श्रोते हो, याबरोबरच सांजधारा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकत होता आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून.

0: डोंगरातून पाझरणाऱ्या झऱ्याची श्रीमंती खळाळून वाहणाऱ्या पाण्यात आहे. थुईथुई नाचणाऱ्या मोराची श्रीमंती रिमझिम बरसणाऱ्या पावसात आहे. आणि मनुष्याच्या संपन्नतेची हमी ही आजच्या जलसंधारणात आहे.
1: कणखर भूमी चिंब भिजवुनी सहस्त्रधरे धान्य पिकवितो नद्या सरोवर तुडू.
0: आपण शाळेत फक्त वॉटर इज इक्वल टू H2O हा फॉर्म्युला शिकलोय, पण खऱ्या जीवन शाळेत जलसंवर्धन वेळीच शिकलो नाही तर जीवन परीक्षेत आपण अपयशी ठरू. तेव्हा वेळीच जलसाक्षर व्हा. आपण पाणी वाचवूया म्हणजे पाणी आपल्याला वाचवेल.
1: कधी बरसतो मी रिमझिम रिमझिम.
2: एफएम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो एक निवेदन ऐका. आसान हॉस्पिटल धंतोली नागपूर. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. मंगळवार दिनांक 23 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे व्यसनाधीनता, गैरसमज आणि तथ्य. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 23 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. एफएमएन 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो संध्याकाळचे 6:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
3: आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विद्यार्थ्यांनी आई आणि शिक्षकांचं मार्गदर्शन ऐकत पुस्तकांशी मैत्री करावी, तसंच स्वतःचे विचार शब्दबद्ध करण्याची सवय लावावी असा मौलिक सल्ला निरीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ लालसिंह यांनी दिला. प्राध्यापक राजेंद्र सिंह सायन्स एक्सप्लोरेटरी इथं शैक्षणिक सत्र 2026-27 विद्यार्थ्यांच्या इंडक्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नागपूर विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ सुभाष कोंडावार यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार लॅबोरेटरी ट्रेनिंग प्रोग्रामसाठी प्रवेश परीक्षेचा 3रा टप्पा 28 जून रोजी होणार असल्याची माहिती संचालिका डॉ सीमा उबाळे यांनी दिली. तसंच बंगळुरू इथं प्रयोगा इन्स्टिट्यूटमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जीपगाव इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकसमस्या संशोधन आणि लोककल्याण समितीच्या संयुक्त विद्यमानं नुकतंच सिकलसेल थॅल्सेमिया विषयक कार्यशाळा पार पडली. यावेळी सिकलसेल आणि थॅल्सेमिया विषयावर काम करणाऱ्या आशा वर्कर, शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी, नामवंत डॉक्टर, तज्ज्ञ तसंच रुग्ण मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सिकलसेल आणि

0: थॅलेसेमिया हे अनुवांशिक विकार असून याविषयी व्यापक जनजागृती आणि समुपदेशनाद्वारे त्यांचं निर्मूलन शक्य आहे असं प्रतिपादन डॉ धनश्री अवघड यांनी केलं. ओसरी निर्मित खाऊ गप्पा आणि कविता या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन येत्या 26 जून रोजी सायंकाळी 6:30 लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात करण्यात आलं आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तींच्या संवर्धनाचं काम 24 जून पर्यंत 3 दिवस चालणार असून यासाठी मंदिर सोमवारी रात्री 10 वाजल्यापासून भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मूर्तींच्या चरणांवरील झीज भरून काढण्यासाठी विशेष रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे. न्यायालयानं यासंदर्भातील आक्षेप फेटाळल्यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार संवर्धनाचं काम सुरू करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीनं दिली. विदर्भात आज वर्धा इथं सर्वाधिक 43° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर अमरावती इथं 41.2° अकोला इथं 41° आणि नागपूर इथं 40.6° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोतेहू, मुंबई केंद्रावरील कार्यक्रम जयमाला सहक्षेपित करीत आहोत.
2: कार्यक्रम जयमाला आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: एफएमएन 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो एक निवेदन ऐका. आसान हॉस्पिटल धंतुली नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. उद्या मंगळवार दिनांक 23 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे व्यसनाधीनता गैरसमज आणि तथ्य. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर सागर चित्तरवार. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 23 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. एफएमएन 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:42 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी शेगाव येथून प्रस्थान केलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातील भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. यंदा श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचं 57वं वर्ष असून या पालखीमध्ये सुमारे 700 वारकरी सहभागी झाले आहेत. यावर्षी पालखी सोहळ्यातील पायी दिंडी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस इथून मार्गक्रमण करीत आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर आणि महापौर शारदा रणजित खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालवणाऱ्या सुमारे 40,000 ग्रामीण माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना अद्ययावत शिक्षण आणि प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. महावितरणच्या स्मार्ट टीओडी अर्थात टाइम ऑफ डे मीटर योजनेमुळे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी गेल्या 10 महिन्यात तब्बल 5,70,00,000 रुपयांची बचत केली आहे. जुलै 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत नागपूर जिल्ह्यात 5,05,00,000 तर वर्धा जिल्ह्यात 65,00,000 रुपयांहून अधिक सवलतीचा लाभ ग्राहकांना मिळाला. दिवसभर चांगलं ऊन तापलं असताना सायंकाळच्या सुमारास नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील काही भागात वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांसाठी आनंद देणारा ठरत आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: एफएमएन 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो थोड्याच वेळ ठीक 8:45 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया बातम्यांसाठी प्रतीक्षा करा.

श्रोताओ, इस गीत के साथ ही बेला के फूल ये कार्यक्रम समाप्त होता है। आप ये कार्यक्रम सुन रहे थे आकाशवाणी नागपुर के विविध भारती केंद्र से। FM बँड 100.6 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आज नागपूरचं कमाल तापमान 40.6 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 5.5 अंशानं अधिक होतं। तर किमान तापमान 26.6 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.3 अंशानं अधिक होतं। अंदाज असा आहे पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। कमाल तापमान 41 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 27 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात। FM बँड 100.6 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीचे 11:30 झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55। शुभरात्री। जय हिंद।